दिली झनकी उठी सी छाती हसी देले तुई मुलुर मुलुर हसी देले तुई मुलुर मुलुर भांगसी जनर ठानी रे सजनी केते चालसु पागनी गनी होए केते चालसु।